0: फिर लावणी की भी बात करेंगे।
1: हो मसला बघून तुम्ही जाना हो पाऊन, नमुना बघून तुम्ही जाना हो पाऊन, हो पाऊन पाऊन।